धगन दातक दिन ता ती धा धा ती धा धगन दातक दिन ता ती धा धा ती धा धगन दातक दिन ता ती धा।